0: तवसत सां मां तई जेको आहे सो हुननि जी नंढड़ी ॼाण पहुचाईंदा आहियूं त जीअं असांजा सामान घर वेठे उहा नंढड़ी ॼाण हासिलु करे सघनि ऐं हुन बीमारी जे मुतालिक़ जेको आहे सो हुननि खे मालूमात हुजे या जेके उहे कुदरती जेके शयूं हूंदियूं आहिनि जेके उहा ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं उहा हुननि जे वसीले फस्ट एड वठी सघो त हीउ प्रोग्राम उन जी निशानदेही कंदो आहे असांजे प्रोग्राम से जी ॻाल्हि उनमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले उहे बीमारियूं उहे हूंदियूं आहिनि जीअं ख़बर आहे त असां हर बीमारी जे हवाले सां होम्योपैथिक में होम्योपैथिक जी दवाउनि जे रस्ते ट्रीटमेंट कंदा आहियूं जंहिंमें दम सहको एलर्जी नक जी हॾी वधी वेंदी आहे या नक जो गोश्त वधी वेंदो आहे या गले जा गदूद वधी वेंदा आहिनि या उनखां अलावा इवन गले जा ट्रांसलेट्स जंहिंखे चइबो आहे औरतुनि जा मसाइल हूंदा आहिनि मर्दनि जा मसाइल हूंदा आहिनि औरतुनि जे चहिरे ते छायूं थी वेंदियूं आहिनि या मोहिड़ा थी वेंदा आहिनि या वारनि छहण जो मसइलो हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां जेके क्रॉनिक डिज़ीज़ असां जंहिंखे चऊं जेके लंबे अरसे ताईं जेके बीमारी हूंदी आहे चमड़ी जूं सोराइसिस हूंदी आहे या शाइटिका कुनरग जो सूरु आहे उहे कंहिं रहंदो आहे उन जो असां वटि होम्योपैथिक में हिकिड़ो कामयाबु इलाजु मौजूदु आहे उहे केस जेके मेडिकली हवाले सां ऑपरेटेड कया वेंदा आहिनि लेकिन असां वटि बग़ैर ऑपरेशन जे यानी हिकिड़ी किडनी स्टोन थी आई यानी गुर्दे में पथरी आहे गाल ब्लैडर स्टोन पिते में पथरी आहे या इवन जंहिंजो प्रोस्टेट लेवल वधी वेंदी आहे गदूद जो जेको आहे सो वधी वेंदो आहे या जेको आहे सो अहिड़ा ॿिया खोड़ सारा अमराज़ अहिड़े तरीक़े सां अॼोको प्रोग्राम आहे तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं लिवर सेरोसिस जे हवाले सां छो जो रोज़मर्रा जे हवाले सां जेके पेशंट्स असां वटि ज़्यादा ईंदा आहिनि त कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जी कुझु मालूमात तव्हां ताईं पहुचायूं उन में हवाले सां लिवर सेरोसिस यानी या लिवर जेको जी सर
1: सामिन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि कॉलर लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर साहिबु तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं पहिरियां कॉल जे तरफ़ हलूं पिया ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर साहब ॻाल्हाए पियो मुंहिंजा साईं जी मुंहिंजा
2: भाउ
1: अच्छा ख़ुश आमदीद चऊं था छा पुछंदा दाद मोहन भाउ छाजे करे निकिरनि थियूं किथां ॻाल्हायो था परे जायो मेरापुर जा वेझा आहियो डॉक्टर साहिब ॿुधाईंदो न त वरी रूबरू अची ॾेखारे वञो डॉक्टर साहिब मौजूदु आहे हफ़्ते जा सभई ॾींहं सिर्फ़ु अङारो मोकल आहे बाक़ी सभिनी ॾींहंनि ते डॉक्टर साहिबु मौजूदु हूंदो आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते एफएम ॿुधो डॉक्टर साहिबु अव्हांखे ॿुधाईंदो जी सर
0: हा जेसि बिल्कुलु दोस्त खे ॿुधाईंदासीं त जेको आहे सो हीअ स्किन एलर्जी आहे रत में ख़राबी थी वेंदी आहे जंहिंजे करे बि दाणा फुंसियूं फोड़ा वग़ैरह थी वेंदा आहिनि हिकु त जेको आहे सो कोशिशि कनि त जेके एलर्जी फैलाईंदड़ शयूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु न कनि या अंडो मच्छी वॾो गोश्त खटी शइ आचार वग़ैरह इस्तेमालु हरगिज़ न आहे करणी पाणी जो ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे पनीर मिलंदो आहे उनजो इस्तेमालु करे सघनि था या निम जो इस्तेमालु करे सघनि निम जे पाणी सां विझी सघनि था लेकिन दोस्त खे बहितरु मशवरो इहो ॾींदासीं त हिकु त गर्मी जी मौसम बि आहे हिन में या एलर्जी अञा वधीक वधी वेंदी आहे बहितरु इहो ई आहे त क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक वधण पोटा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं कोटड़ी रोड ते मौजूदु आहे सुभाणे जुमो आहे ऐं जुमे जो ॾींहुं असां जेको आहे सो यानी हफ़्ते जा जेके कुझु ॾींहं हूंदा आहिनि जिन में जेको असां चेकअप फीस फ्री रखंदा आहियूं जुमो ऐं आचार जे इन हवाले सां दोस्तनि खे ॿुधायोसीं पिए त उन ॾींहं ते अची ऐं असांखे रूबरू ॾेखारे वेंदा त
1: हफ़्ते जो डॉक्टर साहिबु जेके आहिनि जिन में जुमो ऐं आचार
0: जी सर
1: उनजो चेकअप फीस फ्री आहे
0: जी सर
1: बिल्कुलु ठीकु आहे तव्हां पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाइजो डॉक्टर साहिबु जेको पहिरियां ॿुधाए रहिया
0: जेसि अहिड़े तरीक़े सां लिवर सेरोसिस या फैटी लिवर जेको आहे सो थी वेंदो आहे उहो छो थींदो आहे हिकु त पहिरियां नंढड़ी ॼाण इहा पुछंदा लिवर यानी जिगर जेको आहे सो असांजे उहो आहे छा या उनजो फंक्शन असांजे जिस्म में कहिड़ो हूंदो आहे ऐं ख़बर आहे त लिवर यानी जेको आहे सो जिगर असांजे जिस्म जो वॾे में वॾो एज़ा हूंदो आहे जंहिंजो कमु हूंदो आहे डाइजेस्टिव करणु यानी हज़म करणु यानी जेको आहे सो ऐं एनर्जी पैदा करणु एनर्जी स्टोर करणु जॾहिं जेको लिवर सही कमु कंदो आहे त जेको आहे सो असांजो डाइजेस्टिव सिस्टम सही हूंदो ऐं जेको असां खाईंदासीं त जेके फल गलीज़ मादा हूंदा आहिनि उहे अख़राज थींदा आहिनि ऐं ॿियो जेको आहे सो उन खां पोइ यानी पेट में गैस न थींदी आहे पेट ते फूक न थींदी आहे हाज़मो दुरुस्तु रहंदो आहे ऐं हाज़मो जॾहिं दुरुस्तु रहंदो आहे त असां जेको कुझु खाईंदा आहियूं उहो एनर्जी जी सूरत में स्टोर थी वेंदो आहे, असांखे रतु जेको आहे सो मिलंदो आहे ऐं असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। लेकिन किन सूरत हाल जे करे छा थींदो आहे जो लिवर में कुझु प्रॉब्लम्स थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे मिसलनि जी हाणे फैटी लिवर जी ॻाल्हि कयूं त फैटी लिवर यानी नाले मां ज़ाहिर आहे त फैट जेको आहे सो लिवर ते अची वञणु। जी सर,
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ असांजे समाजनि में पहुचे पियो। 0301 9196 8051 हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। दुआऊं अलहमदिल्ला, केरु सभु ॻाल्हाए पियो मुंहिंजे साईं? ख़ुश आमदी चऊं था अब्दुल जब्बार चना साहब खे। चना साहब ठीकु आहियो? अलहमदिल्ला। छा पुछंदा डॉक्टर साहब खां? बिल्कुलु ठीकु आहे, ॿुधो एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। जी सर,
0: बिल्कुलु खुड़ी जे सूर जा बि खोड़ सारा अक़साम हूंदा आहिनि, खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। सो उन ते खे बि इहो ई चवंदासीं त जॾहिं रूबरू ईंदा त हुनखे ॾिसी करे डायग्नोस करे ऐं पोइ जेको आहे सो दवा ॾेई सघिजे थी। ब्लड प्रेशर जे करे गुर्दनि जो मसइलो हूंदो आहे, उनजे करे यूरिक एसिड वधी वेंदो आहे या हॾी जेकी वधी वेंदी आहे खुड़ी जी, उनजे करे बि जेको आहे सो सूरु पवंदो आहे। लेकिन अधे खे इहो मशवरो ॾींदासीं त रूबरू जॾहिं ॾेखारींदा त हुनखे दवा बहितर नमूने सां जेको आहे सो ॾेई सघिबी। जी सर,
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ ई अव्हांजे समातुनि में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिए लाइव कॉल शामिलु थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति पुछी सघो था। 0301 9196 8051 डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु हर अरबा ख़मीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 9 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपोटा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिब सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। डॉक्टर साहिब, हर जुमे ऐं हर आचर ते बग़ैर फीस यानी जेका चेक फीस आहे उहा डॉक्टर साहिब जे तरफ़ां फ्री रखियल आहे, मुफ़्त रखियल आहे। उहा चेक फीस बिल्कुलु मुफ़्त हूंदी आहे हर जुमे ऐं हर आचर वारे ॾींहं। मां सम्झा थो डॉक्टर साहिब खां वरी बि, डॉक्टर साहिब छंछर ते फीस वठंदा आहियो या छंछर वारो ॾींहुं बि चेकअप फ्री रखियो आहे?
0: बहिरहाल को अहिड़ो मुस्तहक अची वेंदो आहे त उनखां फ्री जेको आहे सो बहिरहाल छंछर जो ॾींहुं बि असांजो तव्हां
1: इलाज कंदा आहियो माण्हुनि जो, तमामु बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम अस्सलाम सर।
1: जी हा, अलहमदिल्ला, केरु साहिबु ॻाल्हाए पियो मुंहिंजा साईं? ख़ुश आमदी चऊं था हाफ़िज़ साहिब खे। ख़ुशि आहियो अव्हां? तबियत ठीकु आहे मुंहिंजे भाउ जी? बिल्कुलु इलाज मौजूदु आहे, तव्हांखे ॾसियो हूंदो त मादे जी अल्सर आहे तव्हांखे, एच पाइलरी तव्हांजी पॉज़िटिव आई हूंदी, तव्हां इहा रिपोर्ट एच पाइलरी कराई हूंदी न?
2: जी जी सर।
1: हा, एच पाइलरी तव्हांजी पॉज़िटिव आई हूंदी, तंहिंजे करे तव्हांखे जेकी शइ तव्हां खाओ था उल्टी करे कढो था या उन में रतु बि अचे थो? सुस्ती रहे थी, माना अहिड़ी शुरूआति थी आहे, इन में इहो इन्फेक्शन आहे एच पाइलरी जॾहिं पॉज़िटिव ईंदी आहे त माना मादे में हिकिड़ो सुराख हूंदो आहे, तंहिंजे करे वञे इहो थिए थो। वधीक तव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो, पर डॉक्टर साहिबु ॿुधाईंदो, पर इन सां बहितर आहे त तव्हां इहे ई रिपोर्टूं खणी करे रूबरू डॉक्टर साहिबु वटि सुभाणे अची वञो त बहितर थींदो। जेकी तव्हांजे खे हिकिड़ो जेको तव्हां पंहिंजो इशू ॿुधायो था, मसइलो ॿुधायो था, कुझु कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना सीरियस हूंदा आहिनि, जो ॾस पंध ते काफ़ी हल्का फुल्का हूंदा आहिनि, ठीकु थी वञनि था। बिल्कुलु अलहमदिल्ला, डॉक्टर साहिबु सिंध जो मशहूरु डॉक्टर आहे पूरी सिंध जो, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, तव्हांजी ख़ुशनसीबी आहे। ऐं चवंदो आहियां मेहरापुर वारनि जी जेके पसगिरदाई वारा आहिनि जो डॉक्टर साहिबु जहिड़ो माण्हू हिते मौजूदु आहे ऐं इन जो इलाजु मौजूदु आहे, डॉक्टर साहिबु इन जो इलाजु कंदो, रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर थींदो। वधीक ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे पाण ॿुधाईंदो। जी डॉक्टर साहिबु,
0: जीअं मादे जे हवाले सां जीअं तव्हां ॻाल्हि अधे खां कई त एच पायरोरी यानी हेलिकोबैक्टेरिया हिकिड़ो बैक्टेरिया हूंदो आहे, जरासीम हूंदो आहे, जंहिंजे अचण जे करे जेको आहे सो पोइ मादे में तकलीफ़ थी पवंदी आहे, इन्फेक्शन थी पवंदो आहे, जंहिंजे करे खोड़ सारियूं सूरत हाल पैदा थींदियूं आहिनि, या आदे खे उन सां गॾो गॾु हेपेटाइटिस बी वायरल इन्फेक्शन बि लॻियल आहे, जंहिंजे करे बि खोड़ सारा प्रॉब्लम्स थींदा आहिनि। सो बहितर ट्रीटमेंट उन में इहो ई आहे त उनजो बहितर इलाज होम्योपैथिक दवाउनि जे रस्ते थिए त उहो बहितर आहे। सो अदे खे इहो ई मशवरो ॾींदासीं त जेके ॾींहं असां अनाउंस कयूं था उन्हनि मां कहिड़े बि ॾींहं ते अची रूबरू ऐं ॾेखारे वेंदा त वधीक बहितर रहंदो।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, 0301 9196 851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। ऐं कॉल जी तरफ़ वेंदासीं डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबु, हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह नाएं खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ वेंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: وعلیکم السلام
1: جی منجا سائیں گیر صاحب گلائے پیو
2: سلام علیکم غلام مری تو گلا سائیں کوٹڑی کبیر ما
1: خوش آمدید چوندا کوٹڑی کبیر جی بھا کے ٹھیک آیو بھا چھا پچھندا ڈاکٹر صاحب کا
2: سر گوڈن میں ڈاڈو سور رہے تو
1: گوڈن میں گھنو سور آ یا ڈاڈو آ یا تھورو آ
2: کو بھی اترو سر نا ہے پر کو بھی کچھ منا گھنو آ سر اترو منا ہلے تو
1: ڈاکٹر منظور صاحب موجود ہو جے اساں جے کوٹڑی کبیر جا مانو مہراپور جا مانو پریشان ہو جند پو اسیں چھا چوندا کے
2: سر ਯਾਰ ਸੰਗਤ ਤੇ ਯਾਰ ਕਾ ਸਬਰ ਵਾਲੀ ਮੇ ਬੈਠਾ ਹੈ ਨਾ ਤਾਂ ਕਿ ਖਬਰ ਆ ਸਬਰ ਵਾਲੀ ਵਾਰਨ ਕੇ ਕਮਕਾਰ ਘਣਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਸਰ ਪੋ ਵਾਲੀ ਕਿਸਮਤ ਦਾ ਟਾਈਮ ਲੱਗਣ ਦੀ
1: ਪਰ ਸਾਈਂ ਸਿਹਤ ਖਾਂ ਵਧ ਇੱਕ ਦਾ ਜਨੇ ਸਿਹਤ ਹੁੰਦੀ ਤੇ ਕਮਕਾਰ ਥਿੰਦਾ ਨ ਜਨੇ ਤਾਂ ਵੇ ਜੀਂਦੋ ਇਕੜੀ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਪੋ ਕਮਕਾਰ ਥਿੰਦਾ ਤਾਂ ਜਾ
2: ਨਾ ਨਾ ਸਰ ਬਿਲਕੁਲ ਸਹੀ ਆ ਸਰ ਬਿਲਕੁਲ
1: ਸਹੀ ਦਾ ਚਾਹੋ ਨਾ ਅਗ ਮੈਂ ਚਾਹੁੰਦਾ ਹਾਂ ਜੀ ਖੁਸ਼ ਤੇ ਜਾਨ ਖੁਸ਼ ਸਿਹਤ ਆਏ ਤੇ ਸਭ ਕੁਝ ਆਏ
2: ਸਰ ਬਿਲਕੁਲ ਓਕੇ ਓਕੇ ਸਰ
1: ਅੱਲਾ ਸਿਧਾ ਖੁਸ਼ ਰੱਖੰਦੋ ਬੁੱਧੋ ਐਫਐਮ ਬੁੱਧੋ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਵਾਂਗੇ ਬੁਧਾਈਂਦੋ ਜੀ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਸਾਈਂ ਕੇ ਮਥੇ ਗੋਡੇ ਮੇ ਸੂਰ ਆਹੇ ਐ ਸਜੇ ਕੋ ਐਮੇ ਖਬੇ ਮੇ ਸੇ ਸੂਰ ਸਾਈਂ
2: ਜੀ ਸਰ ਬਿਨਨ ਮੇ ਰਹੇ
1: ਅਜਾ ਬਿਨਨ ਮੇ ਰਹੇ ਥੁਨ ਬਿਲਕੁਲ ਬਸ ਐਫਐਮ ਬੁੱਧੋ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਵਾਂਗੇ ਬੁਧਾਈਂਦੋ
0: जैसे बिल्कुलु देखे काफ़ी टाइम खां वठी गोॾनि जे सूर जी तकलीफ़ आहे। गोॾनि जे सूर जा बि खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि ऐं अॼु खे हिकु त पंहिंजे प्रोग्राम जे तवसत सां मना कंदासीं त इन खे मालिश करणु सख़्तु मनो आहे। को बि बाम वग़ैरह या तेल वग़ैरह बिल्कुलु लॻाइनि, लेकिन उन जी मालिश हरगिज़ न कनि ऐं वधि में वधि सरियनि जो तेल गरम करे हेड विझी उहो लॻाए सघंदा बि घणे वक़्त खां इन तकलीफ़ में मुबतला आहे ऐं चाहे थो त इहा तकलीफ़ दूरि थिए त उन जे लाइ होम्योपैथिक में उनजी बहितरीन ट्रीटमेंट मौजूदु आहे जेके कुझु अरसो इस्तेमालु करण खां उनखां बाद में हुनजी उहा तकलीफ़ छॾे वेंदी। चाहे जेकॾहिं माण्हू नथो पहुची सघे लेकिन तकलीफ़ जे करे जेकॾहिं हिकिड़ो थोरी तकलीफ़ छॾे असां वटि थींदो ई आहे जॾहिं तकलीफ़ हद खां वधीक वधी वेंदी आहे त पोइ पेशंट पहुचंदो आहे ऐं पोइ उन में ख़र्चो बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे, टाइम बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे। पर जेकॾहिं ऑन स्पॉट पहुचे थो ऐं उनखे दवा ॾिनी वञे थी त हुन मां उहो जल्दी मुस्तफ़ीद थी वञे थो। इन जे करे अदे खे बि इहो मशवरो ॾींदासीं त रूबरू ऐं जल्दी ॾेखारे वेंदा त वधीक बहितर रहंदो।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंह जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु, 0301 9196 851 लाइव कॉल जो नंबर आहे। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे। डॉक्टर साहिबु, हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। दम, सहिको, एलर्जी, चमड़ी जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, नक, गले जो गुदूद वधी वञे या नक जी हॾी वधी वञे, गुर्दे, पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कंदा आहिनि। हेपेटाइटिस बी, सी, मादे जी अल्सर, गोॾनि, जोड़नि, संदनि जो सूर, फाल जो मोहिड़ा, चहिरे ते छायूं, चहिरे जो या दाग धबा, चहिरे जी ख़ारिश, मथे जो सूर, अधु मथे जो सूर, नज़र जी कमज़ोरी, नक, कन ऐं गलो, दिलि जा मर्ज़, टीबी, जलन, कब्ज़, जिगर जा मर्ज़, हथनि पेरनि जो सड़ण, फट, फुरड़ियूं, जिस्मानी कमज़ोरी, चिटी जी बीमारी, दढ बुख जो न लॻणु, मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कंदा आहिनि। ख़ारिश हुजे या जान ते मलो निकिरणु, बद हज़्मो, चेल जो सूर, ॿारनि में कद जो न वधणु, ॿारनि जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, उन खां अलावा डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज कंदा आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बदरिया लाइव कॉल शामिलु थी सघो था, 0301 9196 851। हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, प्रोग्राम में हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गॾु गॾु रहिजो, ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94।